0: सभायै पुनर्मतदानं मईमासस्य एकविंशति दिनांके भविष्यति, तत्रैव मतगणना च मईमासस्य चतुर्विंशति दिनांके भविष्यति।
1: जनादेश 2026।
2: असम, केरलम, तमिलनाडु, पश्चिम बंगाल और पुदुचेरी के चुनाव नतीजों पर विशेष कार्यक्रम आकाशवाणी के साथ
1: आज सुबह 8:30 बजे से
2: मतगणना की पल पल की खबर,
1: हर सीट की सटीक जानकारी,
2: संवाददाताओं से ताजा हाल
1: और विशेषज्ञों द्वारा नतीजों का विश्लेषण,
2: आकाशवाणी गोल्ड और अन्य फ्रीक्वेंसी पर सुनिए
1: जनादेश 2026।
0: भारतीयांतरिक्ष नवाचारेण गैलेक्स आए इत्यनेन संयुक्त राज्य अमेरिकायाः कैलिफोर्निया इत्येतस्मात् स्थलात् स्पेस एक्स इत्येतस्य फाल्कन 9 रॉकेट इत्यनेन विश्वस्य प्रथमः ऑप्टोसार इति उपग्रहः मिशन दृष्टेः प्रक्षेपणम् कृतम्। 90 किलोग्राम मिता मिशन दृष्टिः नैज भारतीय संस्था द्वारा निर्मितः बृहत्तमः पृथ्वी निरीक्षणोपग्रहः अस्ति। उपराष्ट्रपतिः सीपी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी च मिशन दृष्टि उपग्रहस्य सफल प्रक्षेपणस्य प्रशंसां कृत्वा एतम् उपग्रहं भारतस्य अंतरिक्षस्य नवानवेषणस्य च यात्रायां प्रमुख सोपान रूपेण वर्णितवन्तौ। विदेश मंत्रालयः अवदत् यत् 45-19 शततमाद् वर्षात् कैलाश मानसरोवर यात्रायै लिपुलेख इति दीर्घ मार्गः अस्ति, एषः नूतन विकासः नास्ति इति। विदेश मंत्रालयस्य आधिकारिक प्रवक्ता रणधीर जायसवालः कैलाश मानसरोवर यात्रायाः सन्दर्भे सीमा प्रकरणे नेपालस्य विदेश मंत्रालय द्वारा कृतानां टिप्पणीनां विषये प्रसार माध्यमानां प्रश्नानां उत्तरं दत्तवान्। असौ उक्तवान् यत् 45-19 शततमाद् वर्षात् कैलाश मानसरोवर यात्रायै लिपुलेख इति दीर्घ मार्गः अस्ति, अनेन मार्गेण यात्रा दशकेभ्यः प्रचलति, अतः एषः नूतनः विकासः नास्ति इति। रक्षामंत्री राजनाथ सिंहः अद्य उत्तर प्रदेशस्य प्रयागराजे रक्षा त्रिवेणी संगमः यत्र प्रौद्योगिक्याः उद्योगस्य सैनिक क्षमतायाः संगम भवति इत्येतस्य विषयम् आलक्ष्य उत्तर प्रौद्योगिकी संगोष्ठ्याः उद्घाटनं करिष्यति। रक्षामंत्रालयः संसूचितवान् यत् एतत् संगोष्ठी परिचालनं सम्बद्ध आह्वानानां निवारणाय अत्याधुनिक स्वदेशीय प्रौद्योगिकीनां प्रदर्शनस्य एकीकरणस्य च सजीव मञ्चरूपेण कार्यं करिष्यति। केन्द्रीय विधि मंत्री अर्जुन राम मेघवालः ह्यः रांची नगरे उच्च न्यायालयस्य अधिवक्तृणां सम्मेलने भागम् अगृह्णात्। आईपीएल इति क्रिकेट प्रतिस्पर्धायां ह्यः रात्रौ अहमदाबादस्य नरेन्द्र मोदी क्रीडांगणे गुजरात टाइटन्स दलेन पंजाब किंग्स दलं 4-2 पराजितम् इति वार्ताः।
3: ಆಕಾಶವಾಣಿಯ ಧಾರವಾಡ ಕೇಂದ್ರವಿದು.
4: ಬಿಡಿ ತಟ್ಟಿ ಕಿವುಡ ಮಕ್ಕಳ ವಸತಿಯುತ ಶಾಲೆ ಲಕ್ಷ್ಮೇಶ್ವರ.
5: 3 ಮಗುವಿನಿಂದ 3 ಮಗುವಿನವರೆಗೂ ತಾಯಿ ಸಮೇತ ಮಾತಿನ ತರಬೇತಿ.
4: 1 ತರಗತಿಯಿಂದ 10 ತರಗತಿವರೆಗೂ ಸಂವಹನ ಕೌಶಲ್ಯದಲ್ಲಿ ಸಂಪೂರ್ಣ ಶಿಕ್ಷಣ.
5: ಎಸ್ಎಸ್ಎಲ್ಸಿ ಪಾಸ್ ಅಥವಾ ಫೇಲ್ ಆದವರಿಗೆ ವೃತ್ತಿ ತರಬೇತಿಗೆ ಬೇಕಾದ ಫೌಂಡೇಶನ್ ಕೋರ್ಸ್ ನಡೆಸಲಾಗುವುದು.
4: ತರಗತಿಗಳು ಆನ್ಲೈನ್ನಲ್ಲೂ ನಡೆಯುತ್ತವೆ. ಕಿವುಡು ಮಕ್ಕಳ ಶಿಕ್ಷಣಕ್ಕಾಗಿ ಹಿಂದೆ ಸಂಪರ್ಕಿಸಿ
5: ಬಿಡಿ ತಟ್ಟಿ ಕಿವುಡ ಮಕ್ಕಳ ವಸತಿಯುತ ಶಾಲೆ ಲಕ್ಷ್ಮೇಶ್ವರ, ಗದಗ ಜಿಲ್ಲೆ.
4: ಮೊಬೈಲ್ 9444
5: 9448300994।
6: ಕೇಳುಗರೆ, ಇದೇ ಮಂಗಳವಾರ ಸಂಜೆ 6:50 ಎಸ್ಡಿಎಂ ಆರೋಗ್ಯ ಸಂವಾದ ನೇರ ಫೋನ್ ಇನ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಭಾಗವಹಿಸುತ್ತಾರೆ.
7: ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರಗಳು. ನಾನು ಡಾಕ್ಟರ್ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನಗೌಡ ವಿ ಅರಳಿಹಳ್ಳಿ, ಶ್ರೀ ಧರ್ಮಸ್ಥಳ ಮಂಜುನಾಥೇಶ್ವರ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದ ನ್ಯಾಚುರೋಪತಿ ಮತ್ತು ಯೋಗ ವಿಭಾಗದ ಮುಖ್ಯ ವೈದ್ಯನಾಗಿ ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಿಸುತ್ತಿದ್ದೇನೆ. ನಾನು ಮೇ 5 ಮಂಗಳವಾರದಂದು ಅಸ್ತಮಾ ಅಥವಾ ಧಮ್ಮು ಈ ವಿಷಯದ ಕುರಿತು ಮಾತನಾಡಲಿದ್ದೇನೆ. ಸುಮಾರು ಜನರಿಗೆ ಈ ಅಸ್ತಮಾ ಕಾಯಿಲೆ ಇದೆ. ಇತ್ತೀಚಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳಲ್ಲೂ ಕೂಡ ಈ ಕಾಯಿಲೆ ಬರುತ್ತಿದೆ. ಆದರೆ ಜನರ ಕಲ್ಪನೆ ಒಮ್ಮೆ ಅಸ್ತಮ ಬಂದರೆ ಇದು ವಾಸಿಯಾಗುವುದು.

0: ल्हानपणींतू शिस्ताचें शिक्षण हे विशया बद्दल उलयता आसा ती डॉक्टर सुवर्णा गाड.
1: जिवनांत शिस्त ल्हानपणीच्यान शिकच्या जाय. शिस्त जिवनांत आमगेलें अनुकरण करची व्हड एक गूण. कन्नडांत एक कहावत आसा, गिडवागी बग्गद्दू मरवागी बग्गीते म्हण. चेडवान ल्हान आसतनात शिकच, शिकून आयल्यार आमी व्हड जातना तें अनुकरण करतात आनी तें आमगेलें गूण जाता. प्रत्येक चेडवा 4-5 वर्सार बुद्दीर येतनात तेमगेलें काम करून घेवचें कळटा. व्हड प्रमाणाची न्ही जाल्यार बी ल्हान कामां तेमी आपणाल आपूण करून घेतात. जशी जेवण जेवचें, कपडे कान घेवचें, तेमगेलें वस्तू वापरचे, वापरले वस्तू शिस्तेंत सांबाळून दवरून घेवचे. हे सगळें ल्हान आसतना रूढ करून घेतल्यार व्हड जाले नंतर तेमकां शिस्तेंत रावचें संवयर पडटा. आमी सकाळीं उठले तेन्नाच्यान रात्रीन न्हिद पर्यंत ल्हान ल्हान कितली की कामां करची उरतात आनी ती कामां आमकां व्हड म्हत्वाची अशी दिसून येनात, पूण ती ल्हान ल्हान कामांत खूब म्हत्वाची उरतात. सकाळीं हातुना वयल्यान उठले तेन्ना आमी तोंड धुवच्याक वतात, ब्रश आनीक पेस्ट घेवन वतात. आमगेलें तोंड धुवन जाले नंतर तो ब्रश आनी पेस्ट खंय बी आसले कडेन मना आयिल्ले कडेन दवरतात. तो पेस्ट दुसऱ्याक जाय जाल्यार सोदच्या गेल्यार मेळना, किंवां दुसरे दिवस आमकां जाय जाल्ले टायमार मेळना, तेन्ना एकटो दुसऱ्याक उलयता आनी घरांत वातावरण बदलता, आवाज जाता. तेन्ना आमी आमगेले वस्तू शिस्तेर दवरचे ल्हान आसतनात आमी रूढ करून घेवच्या जाय. तेजेन दुसऱ्या बी त्रास जायना आनी आमकां बी त्रास जायना. तशीच न्हिदल्या हातुना वयल्यान उठले तेन्ना आमी आमगेले चादर बेडशीट समाकन शिस्तेन कवळ दवरच्या जाय. शाळेंतल्यान आयले तशी चप्पल समा जाग्यार शिस्तेंत दवरच्या जाय. तशीच आमगेलें घाण घेतले कपडे युनिफॉर्म समा जाग्याचेर तेत काण दवरच्या जाय. पण जास्तीत जास्ती चेडवां शाळेंतल्यान येवन भितर घुसतनात एक पांया चप्पल एक कडेन उडयल्यार दुसरे पांया चप्पल आनी कडेन उडयतात. घातले कपडे बी शर्ट एक कडेन उडयल्यार पॅण्ट किंवां हाफ पॅण्ट आनी कडेन उडयतात. तशीच फाल्यां वेलो स्कुला वतना ते सोदच्या लागतात. घरांत लोकां बी त्रास जाता आनी आमकां बी त्रास जाता, वयल्यान टेंशन बी जाता आनीक वेळाचेर आमकां तें मेळना आनी वेळ बी वता. तशें जाल्यार आमगेले वस्तू समा दवरचे पडटा. आमगेले आमी शिस्तेंत रावल्यार बाकीच्या लोकां बी त्रास जायना. आमी वाफरच्याक बश्याक वाच्याक मेज खुर्ची वापरतात. आमगेले वाचून बरोवन जाल्ले नंतर तशीच ती पुस्तकां पट्टी पेन्नां पेन्सील समा त्या जाग्याचेर वेवस्थीत करून दवरच्या जाय. मेज आनी खुर्ची बी समा त्या जाग्याचेर दवरच्या जाय. जास्तीत जास्ती लोक कितें करता म्हणल्यार तेजें काम जालें तशी वस्तू खंयचे खंय फापून दवरतात. मेजाचेर पुस्तकां पट्टी पेन्नां कशी कशी पडली उरतात. बसली खुर्ची उठ्ठना मना प्रमाणे बाजून दुकळून दवरतात. तेजेन दुसऱ्याक येतना वतना त्रास जातलो म्हूण बी आमी पळयनात. कितली किदां ती आमकांच येतना आदळटा. त्यासाठी आमगेली कामां तशी आमी बेजबाबदारान करना यो, जबाबदारेन आमी करून घेवन वच्याक आमी ते अनुकरण करच्या जाय गूण. आमी उदक पितात, चाय पितात, कितें तरी बशेंत घेवन खातात किंवां जेवतात, ते आमी खावन पिवन ती ऑफरलेली ती आयदनां ते समाकन त्या जाग्याचेर परत हावन दवरच्या जाय. ना जाल्यार कमीच कमी म्हणल्यार ती धुवन ते तेंगेले आयदन ते दवरचे जाग्याचेर वेवस्थीत दवरचे जाय. तेजेन कामां बी घरांत वाडनात. जास्तीत जास्ती चेडूं कितें करता म्हणल्यार उदक पितात, खेळटो खेळटो कितें तरी खातात आनी मना आयिल्ले कडेन ते पेले बशी खंय खंय दवरतात. तेजेन घरांत काम वाडटात. ह्या काम करून घेतल्ले लोकांक ते समा काम चलोवन व्हरच्याक त्रास जाता. तेन्ना तेजे पोरान ज्यूस पिल्ल पेलो किंवां दूद पिल्ल पेलो तो समा थंयत धुवन दवरल्यार घरच्या लोकांक काम कितली की मदत जाता कामाक. हशीत आमी खंय की न्ही पळया, तुमी विचार करा. जास्तीत जास्ती चेडवां टी व्ही पळयता आसतना टी व्ही पळयतात आनी दुसऱ्या कडेन खंय तरी उलयत वत थंयच्यान भायर वचूंक पडटात. हॉलांत टी व्ही एकडीत बडबडतो उरता, ती तेमी बंद केल्ली उरना. तशीच रुमांत पेटेल लायट किंवां फॅन चालू केल्या नंतर आमी ती बंद करनासतना भायर वतात. कितली की वेळ पर्यंत टी व्ही नाजाल्यार लायट किंवां फॅन चालू आसले तशीच उरता. तेजेन करंट बी आमगेले वेस्ट जाता आनीक वस्तू बी बगी पाड जावन जाता. तेन्ना मोगा चेडवां न्हू कितली जाय तितलीच आमी टी व्ही पळयच्या जाय. पळोवन जाल्ली तशी ती बंद करून भायर वच्चा जाय. तशीच लायट फॅन इस्त्री तेजें काम जालें तशी ती बंद करून

0: त्या जाग्याचेर समा आसा का पळोवन म्हणून वच्चा जाय. कथेजेन आमकां करंटा बील बी उरता आनी वस्तू बी बचत जाता. तशीच आमी वापरची उदक बी. उदक जाय जाल्यार तितलेंच आमी वापरचें जाय. आमी तोंड धुतना, कितें तरी काम करतना नळ ऑन करून दवरतात आनी आमी काम करतो रावतात, त्या बाजून नळांतली उदक पडतो रावता. तेजेन उदक जास्ती खर्च जाता. उदक तशी वेस्ट करना. त्या निमित्यान आमकां कितलें उदक जाय तितलेंच आमी वापरचें आनी बालदींत किंवां खंयचे आयदनांत उदक भरून दवरचें आनी तो नळ बंद करचो. तेजेन उदकाचे सदुपयोगी बी जाता, उदका लागचे करंट बी बचत जाता आनी आमगेले उदकाचे समा वापरचे कमी वापरचे प्रमाणांत उदक आमगेले रुडीक येता. परानो तशीच आमी थोडे स्वच्छता बद्दल थोडे विचार करया. आमी कितें तरी खातात, फळ खाल्यार तेजी साली थंयच आमी उडयचे. ते बिस्कीट किंवा चॉकलेट खावन तेजे कागद खोटे आमी खंय खंय उडयनाय, ते डस्टबिनांत घालचे जाय, कचऱ्या डबेंत घालचे जाय. तेजेन आमगेलो स्वच्छता आमगेल्या घरांतल्यानच सुरू जाता. हे सहानत पर मात्र करनात, व्हड व्हड लोक बी करतात. कित्याक म्हळ्यार तेमी सहान आसतना ही शिस्त शिकून येन जाल्ल्यान व्हड आसतना तेमकां व्हड जाल नंतर बी तेमकां ती रूढीर पडली उरता. बसार किंवां ट्रेनार बसले कडेन कितें तरी खावन तेमी ती साली कागज किंवां ते फळाचे बियो खोटे थंय पांयां पोंदातच उडयतात आनी मागीर थंयच्यान अशीच वतात. पण दुसऱ्या लोकांक थंय येवन बसशी उरता किंवां आजूबाजून बसशी लोकांक तेजेन त्रास जातलो म्हण तेमी ते सुद्दां विचार करनात. शेंगा, मुसुंबी, संत्रा असले कितें तरी खातात आनी तेजी साली थंय थंयच उडयतात. तेजेन बस स्टँड, रेल्वेच बोगी, बसा भितर अशें कितले तरी गलीत जाता. हे सगले जवाब कोण घेता? आमीच न्ही हे सगले गंदगी कारण करचें? अशी सगली कर्ण स्वच्छ भारताचे आमी कल्पना करचे शकतात? केन्ना जायना. तेन्ना परानो आमी करचे प्रत्येक कामा कडेन ते बरीकी न्ही म्हण विचार करचे जाय. कितें तें बरें दिसता, दुसऱ्याक तेजेन त्रास जायना, तें काम आमी करतो रावचे जाय. हे बरे नागरीक गूण आनी लक्षण. तेन्ना आजच आमी ह्या सगळ्या विशया बद्दल विचार करया न्ही. आयच्यान आमी आमगेले हे कर्तव्य म्हूण समजून घेवया, हय की न्ही? तरी आमी हे काम करतना एक एक बारबारीक आमकां हे काम दिसता, पण हे बारबारीक काम शुल्लक म्हूण आमी समजून घेयन तेन्नाच आमगेलें कर्तव्य आमकां समजून येता आनी हे आमगेलें कर्तव्य आमी पालन करतात आनी तेन्नाच आमी एक भारताचे किंवां आमगेले देशाचे श्रेश्ठ नागरीक म्हूण आमी दिसून येतात. आतां हे आमी बारबार केल्या कामाक विचार करनासतना आमी स्वच्छ भारत जावचे जाय म्हूण कल्पना तरी करी खंयची. हे सगळे आमी काम करतो आयल्यार तेन्नाच आमी सार्थक जातात. हे काम आमी आयच्यानच करया न्ही. आमी हे सगळे गूण रूढ करून आयिल्ले आसा पळय, ते आमी आजच सोडून दिवचे जाय. ते कसले बारबार केले आमी हे ध्यान दिन जाल्ले आनी आजच आमी हे दृढ संकल्प करचे जाय की आयच्यानच आमी ही बारकेल सगळी चूक करनात म्हूण घेवन. तर सांगा पळया की आमी सगळे जाण आज एक शपथ घेव्या की आज आमी हे सगळी चूक करनात म्हूण घेवन. सांगा सगळे जाण जय स्वच्छ, जय निर्मल भारत. सांगा मेरा भारत महान.
1: ल्हानपणेन तूं शिस्ताचें शिक्षण हे विशया बद्दल डॉक्टर सुवर्णा गाड हांगेले भाशण आयकतो आशिल्ले.
2: हे मदें अक्षदा हांणी सांगिल्लें एक पद विकास प्रभू हांगेलें रचना.

0: अक्षदायन संगले विकास प्रभू हेंगले रचना आयकत आशिल्ले. आता मेघ संदेश हे विशयाबद्दल उलयतो साथी डॉक्टर प्रीती भंडारकर.
1: संस्कृत साहित्य क्षेत्रांतू अद्वितीय कवी कालिदास म्हणचांतू दोन म्हणणीनांचे. कालिदासाक कविकुलगुरू वरकवी विश्वकवी म्हणले हेगळीक आसा. हाका नमो म्हण आशिल्लो कवी जावो, मेच्चो नाशिल्लो विमर्शक जावो, गौरव दिनाशिल्लो भारतीय जावो नाचे म्हणचांतू आनी संशयू ना. कालिदासान चार काव्य बरयल्याचे रघुवंश, कुमारसंभव, ऋतुसंहार आनी मेघदूता. पयलेची दोनी महाकाव्य, कडेरची दोनी खंडकाव्य. हातूं भितर संस्कृत अमोघ काव्य भंडाराचे अनर्घ्य रत्न कालिदासाले मेघदूत कृती. हे कृतीचे असाधारणता अप्रतिम काव्य कल्पनांचे कारणांनी संस्कृत साहित्य क्षेत्रांतू दूत काव्य परंपरा प्रारंभ झाली. कन्नडांतू बी कालिदासाले मेघदूत कृती भाषांतर झाल्या. तांतू बेंद्रे कविले कन्नड मेघदूत प्रसिद्ध झाल्या. जाल्यार बी कालिदासाल तितले कन्नड कव्यांक योग्यता खंयच्यान येवका म्हणले बद्दल बेंद्रेनची सांगल्या की म्हळ्यार निन्न दूतगिरी गरुड निदिरु कळुहोरे गुब्बियंदू अंचे कोंचे शुक काक कोक बक केकि भेकि एंदू म्हण. कालिदास गुरुक बेंद्रेन नमो म्हळ्या. नमो एंदे कवि गुरव तळिसितो अमरधूत मेघा म्हण. आता मी कालिदासाले मेघ संदेशाचे औचित्य

झाले म्हणबदल विमर्शकाले दृष्टीनं विश्लेषण कर्या. मेघसंदेशू म्हळेरी मोडान घेऊन गेल्लो वार्ता म्हूण अर्थ. रामायणांतू विरह संतप्त जाल्लो श्रीरामू अशोकवनांत आशिले सीतेक हनुमंताले मुखेना प्रणय संदेश धाडता. महाभारतांतू नळू हंसाले मुलक दमयंतीक संदेशो धाडता. हें तुमकां गोत आसा जाल्यारी प्रस्तुत मेघदूतांतू चेतन आशिल्लो हंस जवो अथवा हंसाल तसल जवो हनुमंत जवो नाचे. अचेतन आशिले मोड हांगा दूत जाल्ली एक विशेषता म्हणून विमर्शकाली म्हणणें आसा. हांगा प्रेम संदेशो धाडच्याक जीव नाशिल्लो मोडाक जीव भोर न्हू दूत केल्ले परी अगदी विशिश्ट आनी अपूर्व आसा म्हणून विमर्शक म्हणटाची. काळिदासाले मेघ संदेशाच्यो वस्तू अशी आसा. एक यक्ष उरता, तो कुबेरालो सेवक उरता. तो तागेले सेवेंतू एक दिवस कसलकी होडी चूक करता. ताजे

विशिष्ट आणि अपूर्व असा म्हणून विमर्शक म्हणताची. कालिदासाले मेघ संदेशाचो वस्तू अशी असा. एक यक्ष उरता, तो कुबेरालो सेवक उरता. तो तागेले सेवेंतू एक दिवस कसलकी होडी चूक करता. ताजेन राग येवन कुबेर ताका शाप दिता. हाजे निमित्त महिमान्वित असल्यार बी भोग लालसेन कर्तव्य विमुख जाल्लो यक्षू घर वैभव सोडून पवित्र आशिले रामगिरियाश्रमांतू उरता. एक वर्ष पर्यंत हांगा ताणें उरका पडता. अशी तागेल राज्य अलकापुरी सोडून रामगिरी आयलो यक्षू तागेल प्रियेले उडगासांतू खिन्न जातेर वता. तेन्ना पावसाळी म्हळ्यार वर्षाकालू सुरू जाता. वर्ष ऋतूचे पयले दिशिले कारमोड पळोवन तागेल हृदय वेदना चड जाता. हो वर्षा कालू आपणेले बायले जीव काडत कितकी म्हणून तो मस्त चिंतीत जाता. तेन चिंतीत जावन बशिल्ले तेन्ना ताका एक मोड पळयत तो. हो पुणी मेगेल संदेश प्रियतमेक पावयतलो म्हणून मोडाक तो प्रार्थना करून घेता की म्हळेरी आपणेले संदेशान आपणेले प्रियतमेले जीव राखा म्हण. हे संदर्भारी मेघ ताका देवा समान दिसता. पूज्य भावनेन ताका फूल घालून पूज करता आनी ताका मस्त होगळीक करता. मुखारी हे मेघदूताक आपणेले प्रियतमेन आशिले नगरा बद्दल सांगून थंय वच्चाक मार्ग वर्णन करता. अशी यक्षालय विरहानुभव संदेश प्रेक्षणा कथावस्तू जल निमित्त आनी हक्का मेघ म्हळ्यार मोड दूत जल निमित्त हे कृतीक मेघदूत म्हणून नांव दिल्या. कालिदासाल हे मेघदूत काव्यांतू पूर्व मेघ आनी उत्तर मेघ म्हणले दोन विभाग आसच. पूर्व मेघांतू सुमार 63 म्हळ्यार 63 पद्य आसच. उत्तर मेघांतू 52 म्हळ्यार 52 पद्य आसच. पयले भागांतू अलकापुरीचो मार्ग थंय मेळचे न्हंयो पर्वत नगर हाचें सगळ वर्णन आसच. कडेरच्या भागांतू अलकापुरीचे भोगा समृद्धी यक्षाले पतिपरायणा आशिल्ली प्रियतमेले सौंदर्य वर्णना हर्म्य क्रीडाशैल हे इत्यादी भोगसामग्री वर्णना आसा. ओट्टू काव्य मंदाक्रांत छंदसांतू चतुष्पदींतू कालिदासान रचन केल्या. हे काव्यांतू संदेशाविशयी मुख्य आशिल्ले निमित्त सीदा संदेशाविशयाक येवन कवीन नायक आनी नायकीक यक्ष यक्षी म्हणू अनामधेय नांव न्हू जावन आपयल्या. जाल्लेरी तांकां संबंद काव्यांतू जीव दिवन धांवन खेळशिल्या. विरहान प्रमत्त जाल्लो यक्षाल स्थितीन काव्य प्रारंभ जाता. कश्चित कांता विरह गुरुणा स्वाधिकारात प्रमत्त हा शापेना स्तंगमित महिमा वर्ष भोग्येण भर्तु यक्षश्चत्र जनकतनया स्नान पुण्योदकेशु स्निग्धच्छाया तरुषु वसतिं राम गिरियाश्रमेशु. आपणेलो दूत जल्लो मेघु यक्षाक बरी धूमज्योती सलिल मरुता सन्निपात न्हय. दैवांश आशिलो सचेतनो भरतखंडाचे प्रकृती वैभव गोत्तशील लोकांक मेघ बी सचेतना जावं दिसच्यांतू आश्चर्य कांय ना. प्रकृती दये निरीक्षण करचे भारतीय लोकाले इडी जिवनान मेघाक एक विशिष्ट स्थान आसा. आमगेले जिवना शैलीचे जिवना वैरी प्रभाव बिरूचे प्रकृती शक्ती पुरा भारतीयाले वेदादी ग्रंथांतू दैवत्व रूप घेतिले आमकां गोत आसा. यक्षू मोडाक होगळीक करत पळया. मंदम मंदम नुदति पवन शालुकूलो यथात्वाम व्यामश्चायम नदति मधुरम जातकस्ते स गंध गर्भाधान क्षण परिचया नूनमा भद्दमाला सेविष्यंते नयन सुभगम खे भवंतम बलाकाहा. हाजो अनुवाद कसल म्हणू बेंद्रेले मेघ संदेशान आम्ही बेंद्रेन बरेल खंच्यान ऐकुव्या. गाळी बीसुतू निन्न नूकिसुता मंद मंदवागी ಚಂಚು ಚಾಚಿ ಚಾ ದಗಿಯು ಎಡಕ್ಕೆ ಕೂಗುವುದು ಚಂದವಾಗಿ ಬೆದೆಯ ನೆನೆದು ಬೆಳ್ಳಕ್ಕಿ ಬರುವವೋ ಸಾಲು ಸಾಲುಗೊಂಡು ಬೆನ್ನೆಗಟ್ಟುವವು ಕಣ್ಗೆ ನೀ ಸೊಬಗ ತಂದೆ ಎಂದುಕೊಂಡು. ಹೇ ಕಾವ್ಯಂತೂ ಯಕ್ಷು ಶೋಕ ತಪ್ತ ಜಾವನು ಅಲಾಪು ಕರ್ತಾಚಿ ಅಪ್ಣೆಲೆ ವಿರಹವೇದನ ಸಂಗ್ತ. ಅಪ್ಣೆಲ ಬಾಯಲ್ ಬಿ ವಿರಹಾನ್ ತಪ್ತ ಜಾವನು ಅಪ್ಣೆಲೆ ವಾಟ ರಕ್ತ ಅಸಾ ಕಿತ್ಕಿ ಮುಣು ಚಿಂತಿತ್ತ ಜಾವನು ತೊ ಸಂಗ್ತ. ತಾಂ ಚಾವಶ್ಯ ದಿವಸಗಣನಾ ಮೇಘಪತ್ನೀಂ ಅವ್ಯಾಪನ್ನಾಮ ವಿಹತ್ತಗತಿ ದೃಕ್ಷಿಸಿ ಭ್ರಾತೃಛಾಯಾಂ ಆಶಾಬಂಧ ಕುಸುಮ ಸದೃಶಂ ಪ್ರಾಯಶೋ ಹ್ಯಂಗನಾನಾಂ ಸದ್ಯ ಪಾತಿ

0: भारत अभियान।
1: निक्षय मित्र तो हम सबका साथ निभाते, टीबी रोगी व परिजन को पोषण, जांच, इलाज और आजीविका संबंधी सहायता पहुंचाते। जब मिल जाएगा सबको अपना निक्षय मित्र तैयार, तब पक्की हो जाएगी हमारी जी और टीबी की हार।
2: निक्षय मित्र, इस अभियान ने एक बड़े चैलेंज से निपटने में टीबी के मरीजों की बहुत मदद की है। आपको जानकर हैरानी होगी, हमारे देश में 10-12 साल के बच्चे भी निक्षय मित्र बनकर टीबी के खिलाफ लड़ाई को आगे बढ़ा रहे हैं।
0: जन-जन का रखे ध्यान, टीबी मुक्त भारत अभियान।
1: अधिक जानकारी के लिए नजदीकी आयुष्मान आरोग्य मंदिर जाएं। स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय द्वारा जनहित में जारी।
3: ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಪ್ರಾಯೋಜಕರು ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದ ಪದವಿ ಪೂರ್ವ ವಿಜ್ಞಾನ ಹಾಗೂ ವಾಣಿಜ್ಯ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಬೀಳಗಿ ಹಾಗೂ ಧಾರವಾಡ.
4: ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಭವಿಷ್ಯ ನಿರ್ಮಾಣಕ್ಕೆ ಭದ್ರ ಬುನಾದಿಯಾಗಿ ನಿಂತಿದೆ ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದ ವಿದ್ಯಾಸಂಸ್ಥೆ ಬೀಳಗಿ.
3: 30 ವರ್ಷಗಳಿಂದ ಲಕ್ಷಾಂತರ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಬಾಳಿಗೆ ಬೆಳಕಾಗಿದೆ.
4: ಒಂದೇ ಸೂರಿನಡಿ ಕೆಜಿಯಿಂದ ಪಿಜಿಯವರೆಗೆ ಕಲಿಯುವ ಅವಕಾಶ ಇಲ್ಲಿದೆ. ಸಿಬಿಎಸ್ಇ ಸ್ಕೂಲ್, ಸೈನ್ಸ್ ಮತ್ತು ಕಾಮರ್ಸ್, ಪಿಯು ಕಾಲೇಜ್ ಪದವಿ, ಸ್ನಾತಕೋತ್ತರ ಪದವಿ ಅಧ್ಯಯನಕ್ಕೆ ಉತ್ತಮ ಸಂಸ್ಥೆಯಾಗಿದೆ.
3: ಡಿಜಿಟಲ್ ಕ್ಲಾಸ್ ರೂಮ್, ನುರಿತ ಬೋಧಕರು, ಬೃಹತ್ ಲೈಬ್ರರಿ, ಪ್ರಾಕ್ಟಿಕಲ್ ಲ್ಯಾಬ್,
4: ವಿಶಾಲವಾದ ಕ್ಯಾಂಪಸ್,
3: ಬಾಲಕ ಬಾಲಕಿಯರ ಪ್ರತ್ಯೇಕ